कहंदे दिल दुखी ते सोच जे मौत जे पासे धिकींदड़ मुखलिसी ते सोच जे केर तो दादी कबूले साहु सब के खेया मिठो कात मजबूरी अथस ते खुदकशी ते सोच जे भोग भेजे लाए लुछे तो कहीं जा कुत्ता आहन सुख्या

വെൽക്കം ബാക്ക് മജി സമയം ജി എഫ് എം 88 റേഡിയോ നെറ്റ്വർക്ക് ആണ് മുഖാത്തിൽ ഷോ ബുദ്ധ പ്യാസിന്റെ ഡി ജി ശ്യാം ആർ ജി യൂനിസ് ബക്കാരി ജോ സലാം जैसे मुझे आवाज अव तीन पहुंचे पे अं शामिल थे चाहो था तो मैसेज मोकले सोता लिखो MTI स्पेस लियो पैंजे गोठ शहर जो नालो लिखो पैंजो नालो लिखो 8881881 ते मैसेज असा के हाने ही मोकले छो मैसेज पहुंची चुको है जेके वो शामिल करे था वटाऊं जी हाँ जनाब मैसेज पहुंतो है शहर जी जनाब शहर है लाखा रोड लाखा रोड तहसील जो तालुको है वो है मेरापुर उतार जॉइन

फौजी सुमर जो ॾाढो लाजवाब गीत आहे जेको तव्हांजे समाज में नाम करे चुका आहियूं ऐं फौजीअ जे गीत खां पोइ शॉर्ट कमर्शियल ब्रेक हूंदो थी रहो आहे हुनजे